स्वयं पव सुपं सर्वदा सर्वयुक्ते दुःखालं परणासी दयालं स्वरूपे।